सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर 15 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 6 जुलै 2026. यावेळी सकाळचे 5:59 होत आहेत. आमच्या आजच्या सभेला आता मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। हम है राही प्यार के। इस कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार।
1: श्रोतेहो हॅलो डॉक्टर, या फोनिन कार्यक्रमाविषयी निवेदन। आज सोमवार दिनांक 6 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256011 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आज दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा.

रवींद्र साठे यांच्या आवाजात आकृत या चित्रपटातलं गीत ऐकलं. दादू बापू पुणेकर यांची रचना आणि भास्कर चंदावरकर यांचं संगीत. गीतगंगा कार्यक्रमात आता ऐकवित आहोत अनुराधा पोडवाल आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे भक्तिगीत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. आता ऐकूया वर्षा बारई यांच्या आवाजात बळवंत लामकाणे यांचं गीत, संगीत अनिल आगरकर यांचं.

गीतगंगा कार्यक्रमात आता ऐकवित आहोत धूम धडाका या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं गीत. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी.

अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या गीताबरोबरच आजचा मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज सोमवार दिनांक 6 जुलै 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं.

श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज सोमवार दिनांक 6 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. कॉफी विथ कार्डिओन दंतोली नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत कार्डिओन हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोते हो, हृदयरोगासंबंधी आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण आम्हाला फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे 6940067256010 आणि 2529266. नागपूरबाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कार्डिओन हॉस्पिटल धंतोली नागपूर. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद. नमस्कार
0: डॉक्टर. आपण बऱ्याच कार्यक्रमातून हृदयरोगासंबंधी खूप चांगली चांगली माहिती घेतली आहे. प्रत्येक वेळा आपण वेगळा विषय घेतला तर आज आमच्या श्रोत्यांना आपण काय नवीन सांगाल?
1: आपण नेहमी जेव्हा हृदयरोगाबद्दल बोलत असतो तेव्हा बेसिकली हार्ट अटॅक, कमी वयातले हार्ट अटॅक किंवा वायल्स, बायप्लास, एंजियोप्लास्टी हे युजली हे विषयावर बोलत असतो. मला वाटते आज आपण थोडंसं जी हृदयाची गती असते, पाल्पिटेशन है ना, ज्याला हिंदीमध्ये धडकन तेज हो जाणं किंवा हार्टची बीटिंग वाढून जाणे, हा जो प्रकार आहे म्हणजे अरिदमियास, त्याला मेडिकल टर्म आहे अरिदमियास. त्याच्यामध्ये हार्टची बीटिंग फास्ट होऊन जाणे अचानक किंवा स्लो होऊन जाणे, बऱ्यापैकी स्लो होऊन जाणे, तर तो काय प्रकार आहे त्याबद्दल डिस्कस करूया.
0: अच्छा, तर असं असतं की कधी कधी आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास नसतो किंवा शुगरचा पण नसतो, म्हणजे आपला डायबिटीज नाही, ब्लड प्रेशर नाही, तरी पण कधी कधी असं होतं की आपलं खूप धडधड वाढते शरीर, म्हणजे आपल्या याच्यातली आपल्याला असं वाटतं की बापरे आता मला काय होत आहे, तर हे कशामुळे होतं?
1: हार्टची बीटिंग फास्ट होण्यासाठी काही कारण नाही लागत, म्हणजे हार्टची बीटिंग फास्ट होणे खूपच कॉमन आहे. कधी कधी ते आजाराचं लक्षण आहे, कधी कधी ते एक युजुअल बॉडीचा रिस्पॉन्स सुद्धा असतो. आपण जेव्हा कुमारावस्थेमध्ये असतो आपल्याला आवडणारी मुलगी किंवा मुलगा जरी समोर आला आपली हार्टची बीटिंग फास्ट होऊन जाते, आपल्या बायकोच्या हातामध्ये आपला मोबाईल गेला तरी आपली हार्ट बीटिंग फास्ट होऊन जाते. पण नेमका हार्टची बीटिंग फास्ट होणे हा आजार आहे का नाही आहे
0: हे आपल्याला,
1: हा ते आपल्याला समजणं गरजेचं असते. जे आपण रिलॅक्स मोडमध्ये आहोत आणि तेव्हा अचानक हार्टची बीटिंग धडधड धडधड धडधड धडधड असं फास्ट व्हायला लागली किंवा त्यावेळेस आपल्याला एकदम थोडंसं चक्कर सारखं किंवा भुंगी आल्यासारखं जाणवायला लागलं, सडन ऑनसेट म्हणजे अचानक सुरू झालं आणि अचानक बंद झालं,
0: बरोबर
1: आहे ना, तर ती हार्टची बीटिंग नॉर्मल, युजली नॉर्मल रिस्पॉन्स नसतो तो बॉडीचा, तो एक आजार आहे.
0: तर आपण मग आपण हा आजार आहे कसं ओळखायचं, त्यासाठी काही टेस्ट असतात का?
1: कोणी व्यक्ती स्वतः फक्त शंका करू शकतो स्वतःवर की हा बाबा मला काहीतरी आजार आहे, तो पहिली स्टेप काय करायला पाहिजे, हार्टच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे. एक बेसिक हार्टचा डॉक्टर चेक करेल, ईसीजी करून घेईल, त्यामध्ये हार्टची बीटिंगचा रिदम काय आहे समजून जाईल. बऱ्याच वेळेस असं होते पेशंट जोपर्यंत हॉस्पिटलला जातो तोपर्यंत हार्टची बीटिंग नॉर्मल झालेली दिसते, पण जर शक्यता दाट आहे असं डॉक्टरला वाटत आहे की हा बाबा यांना हार्टची बीटिंग, म्हणजे त्यामध्ये दोन तीन प्रकार असतात, एक ॲट्रियल फिब्रिलेशन असतो, हार्टची बीटिंग इरेग्युलर आणि फास्ट होऊन जाते, काही एसव्हीटी नावाचे प्रकार असतात, सुप्राव्हेंट्रिक्युलर टकीकार्डिया, अशा टाईपची जर हार्टची बीटिंगची शंका असेल तर त्यावेळेस आपण हॉल्टर मॉनिटरिंग नावाची एक टेस्ट असते, त्यामध्ये 48 किंवा 72 तास आपण एक मशीन चेस्टवर पेशंटला लावून, सिंपल मशीन असते ती, आणि पेशंटला घरी पाठवून देत असतो आणि 72 तास त्यामध्ये हार्टची बीटिंग रेकॉर्डिंग होत असते. मध्ये मध्ये जर हार्टची बीटिंग फास्ट होत असेल, कंटिन्युअस मध्ये जर 8 ते 10 बीटिंग किंवा त्यापेक्षा जास्त वेळ असे फास्ट होत असेल तर त्याला ट्रीटमेंट लागत असते. बेसिकली जर आपण त्याला ट्रीटमेंट नाही केली तर हार्टच्या पंपिंगवर त्याचा परिणाम होत असतो, एखाद्या वेळेस हार्ट सडन स्टॉप होण्याचे सुद्धा चान्सेस असतात.
0: अच्छा, म्हणजे आपल्या हृदयाची गती जर वाढली तर ती सुद्धा आपल्याला,
1: कधी कधी हार्टमध्ये क्लॉट सुद्धा बनण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे त्याचं योग्य निदान आणि करेक्ट उपचार होणे फार गरजेचं असते.
0: आता आपण हे हृदयाची गती जास्त याच्याबद्दल बोललो, पण हीच हृदयाची गती एकदम कमी झाली तर त्याचे काय गंभीर परिणाम होतात?
1: हृदयाची गती स्लो होणे याला सुद्धा कधी कधी सिंपल कारण असतात आणि कधी कधी जास्त वेळेस गंभीर कारण असतात. सिंपल कारण असे की काही काही प्रकारची बीपीचे मेडिसिन असे असतात, त्यांना बीटा ब्लॉकर म्हणत असतो, ॲटेनॉल, प्रोपॅनॉल किंवा मेटोप्रोलॉल, हे जे अशा टाईपचे बीपीचे मेडिसिन आहेत त्यामुळे थोडीशी हार्टची बीटिंग स्लो होत असते. हे सर्वात मेन कारण आहे. दुसरं मेन कारण आहे कोणाला जर थायरॉइड असेल, लो थायरॉइड असेल, तर त्यामुळे हार्टची

बीटिंग स्लो होत असते. खूप अथलेट्स असतात ज्यांना खूप दररोज 8 ते 10 किलोमीटर धावण्याची किंवा फुटबॉल क्रिकेट टेनिस खेळण्याची खूप सवय आहे, त्यामुळे अथलेट्स हार्ट नावाचा एक प्रकार असतो की त्यामध्ये हार्टची बीटिंग युजली स्लो राहत असते, 45, 50, 55 अशा टाईपमध्ये राहत असते. खूप ॲक्टिव्हिटी जरी केली तरी हार्टची बीटिंग जी नॉर्मली 130-140 पर्यंत जायला पाहिजे, 100-110 राहते, म्हणजे त्यांचा हार्ट जास्त इफेक्टिव्ह झालेला असते. एका बीटिंगमध्ये 2 बीटिंगचे एवढे पंप करत असते ब्लड, त्यामुळे ती एक फिजिओलॉजिकल स्लो हार्टबीट असते. पण आजार काय असतो बेसिकली हार्टचा, जेव्हा हार्टची बीटिंग स्लो असते त्याला आपण म्हणत असतो कम्प्लीट हार्ट ब्लॉक किंवा एव्ही ब्लॉक. त्यामध्ये कधी कधी मध्ये मध्ये हार्ट बीटिंग स्लो होत असते, त्यांना आपण फर्स्ट डिग्री किंवा सेकंड डिग्री एव्ही ब्लॉक म्हणत असतो. आणि एखाद्या याच्यामध्ये नेहमीच कंटिन्यू स्लो बीटिंग राहते आणि ती 40 पेक्षा जर कमी व्हायला लागली तर सडन अचानक मूर्छितावस्था येणे, बेशुद्ध होऊन जाणे, चक्कर येऊन खाली पडणे, एकदम काही मिनिट बेशुद्ध, ऑलमोस्ट फिट्स सारखे सुद्धा त्यामध्ये त्रास होण्याचे चान्सेस असतात. तर अशा टाईपचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याला इमिजिएट

0: आणि ती 40 पेक्षा जर कमी व्हायला लागली तर सडन अचानक मूर्छितावस्था येणे, बेशुद्ध होऊन जाणे, चक्कर येऊन खाली पडणे, एकदम काही मिनिट बेशुद्ध, ऑलमोस्ट फिट्स सारखे सुद्धा त्यामध्ये त्रास होण्याचे चान्सेस असतात. तर अशा टाईपचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याला इमिजिएट ऍडमिट करून पेसमेकर किंवा काही मेडिसिन देणे आणि त्याला पूर्ण उपचार करणे गरजेचं असते.
1: अच्छा, म्हणजे हे पल्पिटेशन पण नक्कीच आपल्यासाठी काळजीचं कारण आहे. श्रुती, आपण ऐकत आहात कॉफी विथ कार्डिओन धंतोली नागपूर, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे हृदयरोग आणि तज्ञ आहेत डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रुती हो, कार्यक्रमात प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे 6940067 2560101 आणि 2529266 आणि STD कोड आपण जाणताच 0712. डॉक्टर, आपण याच्यापूर्वी आपण बोलत होतो की पल्पिटेशनमुळे किती काय काय गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, तर हृदयरोग याच्याशी या पल्पिटेशनचा किती संबंध आहे?
0: जेव्हा पल्पिटेशन्स,
1: डॉक्टर आपण याविषयी बोलूच, त्याआधी एक फोन घेऊया. हॅलो
2: हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार सर.
1: नमस्कार,
2: मी राजेंद्र ठवरे बोलतोय नागपूरवरून. माझे बाबा 91 वर्षाचे आहेत आणि त्यांना काय आहे का ते पल्मनरी अँबुलिझम हे डायग्नोज झालेलं आहे आणि त्यांना काय होतं की चक्कर येतो असा आणि एक सेकंद वगैरे, एक दीड सेकंद राहतो आणि मग त्यांना नॉर्मल व्हायला एक मिनिट वगैरे लागतं. हे कशामुळे, हार्डशी रिलेटेड आहे का सर?
0: हा सर, पल्मोनरी एम्बॉलिझम त्यांना जर झालेला असेल तर मला असं वाटतं त्यांना काही मॅसिव्ह पल्मोनरी एम्बॉलिझम म्हणजे मोठा प्रकार काही झालेला आहे, त्यामुळे हार्टची जी राईट साईड जी आहे त्याची पंपिंग बहुतेक कमी झालेली असेल किंवा तिथे सूज असेल, त्यामुळे कसं होतं की हार्ट इफेक्टिव्हली ब्लड समोर पंप करू शकत नाही, जेवढं पंप करायला पाहिजे तेवढं पंप करू शकत नाही, त्यामुळे मेंदूला ब्लड सप्लाय थोडा कमी होतो आणि त्यामुळे थोडंसं चक्कर सारखं वाटत असते मध्ये आणि त्यामुळे. तर ते एक्झॅक्ट कारण काय आपल्याला ECG आणि इको हे दोन टेस्ट केल्यानंतर कळून जाते आणि त्यानुसार मग ते बॉडीमध्ये फ्लूडचं बॅलन्स काय ठेवायचं किंवा कोणती मेडिसिन द्यायची किंवा हार्टची बीटिंग स्लो किंवा फास्ट असेल तर त्यासाठी काय ट्रीटमेंट द्यायची हे जर क्लिअर झालं तर मला वाटते तो त्रास निघून जाईल त्यांचा.
1: डॉक्टर, आणखी एक फोन आहे. हॅलो, हा विचारा तुमचा प्रश्न. तुमचा आवाज येत नाही.
3: हॅलो,
0: हा रिपीट, मला वाटते
1: तोच प्रश्न रिपीट होतोय. डॉक्टर, आपण संपर्क होऊ शकत नाही यांच्याशी,
0: मला वाटतं त्यांना उत्तर मिळालं असेल, त्यांचं उत्तर दिलेलं आहे आपण.
1: डॉक्टर, आपण या फोन पूर्वी आपण बोलत होतो की हृदयरोगाचा आणि या हृदयाच्या गतीचा काय संबंध आहे?
0: हृदयरोगाचा आणि हृदयाच्या गतीचा डेफिनेटली संबंध आहे. त्यामध्ये दोन प्रकार आहेत, दोन क्लिअर कट प्रकार आहेत. ऑलरेडी कोणाला एक्झिस्टिंग हार्ट प्रॉब्लेम आहे, आता कोणतं पेशंट आहे ज्याला जुना हार्ट अटॅक येऊन गेला आहे किंवा चालता हार्ट अटॅक आहे किंवा ज्याला वॉयलचा प्रॉब्लेम आहे किंवा त्याची हार्टची पंपिंग कमी आहे, हा बेसिक हार्ट प्रॉब्लेम त्यामध्ये आहे ऑलरेडी, त्यामध्ये हार्ट बीटिंग फास्ट झालेली आहे, अरिदमिया झालेला आहे त्यामध्ये, तर तो जास्त डेंजरस प्रकार असतो. कारण ऑलरेडी हार्ट वीक आहे, वरून हे अरिदमिया झाले तर आणखी वीक होणार किंवा सडन स्टॉप होण्याचे चान्सेस असतात, त्याला आपल्याला इमिजिएट ऍक्शन लागत असते, इमिजिएट ट्रीटमेंटची गरज लागत असते. दुसरा प्रकार आहे, हार्ट बिल्कुल नॉर्मल आहे, हार्ट स्ट्रक्चरली नॉर्मल आहे, त्याचे वॅल्व्स नॉर्मल आहे, हार्टची पंपिंग नॉर्मल आहे, सर्व कुछ काही नॉर्मल आहे, पण तरी सुद्धा फक्त हार्टच्या बीटिंगचे जे इलेक्ट्रिक कनेक्शन्स आहेत त्यामध्ये काहीतरी बिघाड आहे, काही एक्स्ट्रा कनेक्शन आहे आणि त्यामुळे हार्टची बीटिंग सडन फास्ट होत आहे. तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस पेशंटला त्रास फक्त पॅल्पिटेशनचा होत असतो, पण असं एकदम बेशुद्ध होऊन जाणे, चक्कर येणे, पडणे, सडन मृत्यू होणे हे चान्सेस थोडे कमी असतात. कारण बेसिक हार्ट त्यांचं नॉर्मल आहे त्यामुळे ते टॉलरेट करून घेते तेवढे फास्ट हार्ट बीटिंग. 180 जरी हार्ट बीटिंग असेल तरी काही वेळाकरता, काही तासाकरता
1: ते सहन करू शकते,
0: तोपर्यंत पेशंट पोहोचून जातो, ऍडमिट करून त्याला काही इंजेक्शन मेडिसिन वगैरे काही दिल्यानंतर डायग्नोज होऊन जातो, ट्रीटमेंट होऊन जाते आणि पुढे सुद्धा डेफिनेटिव्ह फायनल ट्रीटमेंट त्याची होऊन जाते. पण जर ते डायग्नोज नाही झालं किंवा 2 ते 3 दिवसपर्यंत पेशंट, बऱ्याच वेळेस आमच्याकडे असे पेशंट येतात म्हणतात 2 दिवसापासून हार्ट बीटिंग फास्ट आहे मला जाणीव होत, पण डॉक्टरकडे जात नाही. जेव्हा येतात तेव्हा त्या हार्टचे बीटिंग फास्टमुळे त्यांची हार्टचे पंपिंग कमजोर झालेली असते, व्हॅल्वमध्ये लिकेज डेव्हलप झालेला असतो, एखाद्या वेळेस हार्टमध्ये क्लॉट सुद्धा बनलेला असतो, त्यामुळे यांचं लवकर निदान करणं गरजेचं असतं.
1: अच्छा, म्हणजे आपण वैद्यकीय सेवा लगेच घ्यायला हवं जेव्हा तुमचं पल्पिटेशन होतं.
0: आणि काही काही वेळेस जेव्हा आपण टीव्ही

0: बघितलेलं ना की एकदम क्रिटिकल पेशंट आयसीयूमध्ये ऍडमिट झालेला आहे, त्याचा हार्ट बंद पडलेला आहे, त्याला शॉक दिला गेलेला आहे आणि त्यामध्ये पेशंट व्यवस्थित झालेला आहे इमिजिएटली, तर हे अरिथमियामध्येच असते, त्याला व्हेंट्रिक्युलर टकीकार्डिया किंवा व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असं, तो अशा टाईपच्या पेशंटमध्ये होत असतो की ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा मोठा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये हार्ट बीटिंग फास्ट झालेली आहे.
1: डॉक्टर एक फोन घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: हा, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: मी नथुराव सुरोशे बोलतो.
0: बोला.
2: उमरखेडवरून.
0: हा बोला.
2: हा, सरांना एक प्रश्न विचारायचा होता मला.
0: ऐकत आहे.
1: हा, विचारा तुमचा प्रश्न, ऐकू येतोय.
0: बोला नथुरामजी.
2: हा बोला सर.
0: हा बोला. आम्ही
1: तुमचा प्रश्न विचारा,
0: वाट बघत आहोत तुमच्या प्रश्नाची.
2: बरं. माझं वय 78 आहे सर.
0: हा.
2: आणि आता मी सकाळी व्यायाम करतो.
0: हा.
2: तर चालण्याचा व्यायाम किती वेळ केला पाहिजे, इतर कोणते व्यायाम केले पाहिजे? आणि असं आहे, आय एम 100% ब्लाइंड.
0: अच्छा, ओके.
2: हा, आय कॅनॉट गो आउट.
0: हा, म्हणजे तुम्ही घरात
2: मी व्यायाम केला चालण्याचा तर बनते का?
0: बिलकुल. म्हणजे एकतर वय 78 आणि वरून ते ब्लाइंड आहेत आणि तरी सुद्धा त्यांना किती आपल्या हेल्थ बद्दल जागरूकता आणि करतात, ते म्हणतात जिंदगी जिंदा दिली का नाम है, तर तशा टाईपचा प्रकार आहे. आणि मला वाटते ते खूप चांगली गोष्ट. आता किती व्यायाम करावा हे आपल्या
1: क्षमतेनुसार
0: वयानुसार आणि ऑलरेडी काही प्रॉब्लेम आहे का त्यानुसार असते. पण मला वाटते त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलेले आहे त्याप्रमाणे आठवड्यातनं जवळपास 5 ते 6 दिवस जर 30 मिनिटे दररोजचा जर 25 ते 30 मिनिटे व्यायाम हलका ते मीडियम स्वरूपाचा केला, त्यामध्ये थोडासा मिक्स व्यायाम, जे थोडा वॉकिंग घरातल्या घरात इकडे तिकडे कोणाचा सपोर्ट घेऊन किंवा थोडासा योगा त्यामध्ये ऍड करून घेतला, थोडे काही बसल्या जागी जसे आपण पीटीचे व्यायाम वगैरे आपण शाळेमध्ये करायचो तशा टाइममध्ये त्यांच्यासाठी सुटेबल आणि बरंच चांगलं राहते त्यांच्यासाठी.
1: म्हणजे त्यांचं इतकं वय असूनही ते इतके छान प्रकारे व्यायाम करतात की खरंच खूप चांगली.
0: इन जनरल पब्लिक साठी म्हणजे ऍव्हरेज पर्सन साठी कोणता व्यायाम सगळ्यात उत्तम, तर जो आपल्याला इझिली अवेलेबल आणि दररोज रिपीट करता येईल तो व्यायाम सगळ्यात चांगला असतो. आणि त्यामध्ये सर्वात बेस्ट आहे वॉकिंग.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे इंजुरी होत नाही, त्यामुळे आपलं सोबत दुसरे कामही आपण करू शकतो, खर्च लागत नाही, वेळ लागत नाही, दररोजचा फक्त 1/2 तास लागतो आणि रिपीट करता येते, इजिली रिपीट करता येते आपल्याला. म्हणजे असं काही खूप मोठे काही करण्याची गरज नाही त्याच्यासाठी.
1: आणि घरातल्या घरात सुद्धा करता येणार.
0: फार हाय फाय व्यायामाच्या पाठीमागे गेलो, हे करू ते करू, पण तो जर आपण रिपीट करू नाही शकलो डेली त्याच्यासाठी आपल्याला खूप एफर्ट घ्यावे लागले, तर मग त्याचा काही फायदा नाही. आपण दररोज रिपीट करता यायला पाहिजे तो व्यायाम.
1: बरोबर. म्हणजे व्यायाम रोज करणं हे जास्त महत्वाचं आहे.
0: जास्त महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी ही खूप
1: महत्वाची आहे. कारण तुम्ही खूप व्यायाम एका दिवशी केला आणि नंतर केलाच नाही तर ते काही उपयोगाचं नाही. श्रोतेहो, आपण ऐकत आहात कॉफी विथ कार्डिओन धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे हृदयरोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोतेहो, कार्यक्रमात प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर 6940067256010 आणि 2529266 आणि एसटीडी कोड आपण जाणताच 0712. डॉक्टर, एक असा प्रश्न होता की कधी कधी असं होतं की आपण जेव्हा एंजिओग्राफी करतो तेव्हा त्यात काहीच ब्लॉकेजेस दिसत नाही आणि त्यानंतर मात्र एखाद्या वेळेला एखाद्या पेशंटला सडन हे कार्डिक अरेस्ट होतो आणि तो जातो किंवा मग खूप क्रिटिकल कंडिशन असते, तर हे कशामुळे होतं?
0: म्हणजे तुम्ही एंजिओग्राफी केली आणि काही तासामध्येच कार्डिक अरेस्ट झाला असा हा प्रश्न विचारताय बरोबर. तर ते एंजिओग्राफीमध्ये काही मेजर ब्लॉकेजेस आहेत, मीडियम टू मेजर ते दिसून येतात आपल्याला, पण काही छोटेसे प्लाक असतात.
1: अच्छा.
0: जे फक्त आर्टरीच्या वॉल मध्ये असतात. आतली पोकळी आणखी कमी नाही झालेली आहे, म्हणजे आतमध्ये पोकळीमध्ये ब्लॉकेज जमा नाही झालेले, फक्त वॉल मध्ये आहे, त्याच्या भिंतीमध्ये वॉल. तर असे टाइपचे ब्लॉकेजेस जे 20 ते 30% असतात, अशा टाइपचे ब्लॉकेजेस आपण क्रिटिकल नाही आहे त्यामुळे बऱ्याच वेळेस नजरअंदाज करून देतो. पण एंजिओग्राफी करताना आपण जो डाय इंजेक्ट करतो तो कधी कधी त्या ब्लॉकेजच्या वरनं जोराने वाहून जातो, त्यामुळे त्याचे 20 ते 30% ब्लॉक आहे त्याच्यावरची जी कॅप आहे, एक आवरण आहे, ते थोडंसं लूज होऊन जाते, त्यामध्ये क्रॅक येतो किंवा ते उडून जाते. आणि त्यामुळे इमिजिएटली टेबलवर तर पेशंटला प्रॉब्लेम होत नाही, पण आयसीयू मध्ये किंवा वॉर्ड मध्ये शिफ्ट केल्यानंतर कधी कधी तिथे क्लॉट बनून जातो, इमिजिएटली 2-3 तासामध्ये क्लॉट बनतो आणि ती नस पूर्ण 100% बनतात.

0: हे खूपच दुर्मिळ आहे. म्हणजे असं नाही की बाबा खूप कमी लाखामध्ये एखादी म्हणजे एखाद्या कार्डिओलॉजिस्टच्या आयुष्यामध्ये असा एखादाच पेशंट असा त्यांचा आढळतो त्याला की त्याला असं झालेलं आहे. पण त्याचं कारण ते आहे की जे 20-30% ब्लॉक आहे ज्याच्यावर फार थिन कॅप आहे प्रोटेक्टिव्ह लेअर ते खूप थिन आहे तो वाहून जातो त्या कॉन्ट्रास्ट सोबत आणि त्यामुळे तिथे क्लॉट बनून इमिजिएट अरेस्ट होतो.
1: आपण जुन्या बऱ्याच उपचार पद्धती पाहिलेल्या आहेत म्हणजे आपण एंजिओग्राफी मग प्लास्टी आणि मग त्याच्यावर बायपास हे सगळं, पण काही आधुनिक ज्या काही उपचार पद्धती असतात त्याच्याबद्दल सांगू शकाल का काही?
0: जे मेन ट्रीटमेंट आहे हार्टच्या ब्लॉकेजेसची तीन आहेत मुख्यत्वे. नंबर एक मेडिसिन, नंबर दोन एंजिओप्लास्टी आणि नंबर तीन बायपास.
1: आपण एक फोन घेऊन घेऊया. हॅलो
2: हॅलो.
1: हा तुमचा प्रश्न विचारा आणि तुमचा जर रेडिओ सेट असेल तर त्याचा आवाज कमी करा.
2: मॅडम नमस्कार, मी विपुल बोलतोय भंडाऱ्यावरून.
1: हा बोला.
2: हॅलो.
1: हा बोला ना, तुमचा प्रश्न विचारा.
2: हॅलो, मला सरांना एक प्रश्न विचारायचं होतं की अचानकपणे समजा हार्ट मध्ये असं बारीक म्हणजे लेफ्ट हार्टला स्वीट उरल्यासारखं दुखत म्हणजे असं पोचत असेल आणि एखादी मिनिटासाठी, तर ते हार्ट रिलेटेड इश्यू असू शकते का?
0: मोस्टली अशा टाइपचा जो प्रॉब्लेम तुम्ही डिस्क्राइब करत आहे तो युजुअली हार्ट से रिलेटेड नसतो. तो एखादा मसल ट्विचिंग वगैरे असते, कारण मसल तर आपलं पूर्ण बॉडीवर असते, त्यामुळे आपले जे छातीच्या बरगड्या आहेत किंवा त्यामध्ये ते इंटरकॉस्टल स्पेसेस आहेत, स्टर्नम आहे, यामध्ये सुद्धा मसल्स वगैरे सर्व असतात. त्यामुळे कदा बऱ्याच वेळेस नाही का ट्विचिंग, जे मसल्सची जी ट्विचिंग असते किंवा नॉट्स बनतात, त्यामुळे अशा टाईपचा त्रास जाणवत असतो. मोस्टली तो मस्क्युलर आहे, कार्डियक नाही आहे, पण तो जर परत परत होत असेल किंवा तुम्हाला डायबिटीज आहे, लठ्ठपणा आहे, काहीतरी रिस्क फॅक्टर्स आहेत, तर आपण एक TMT नावाची टेस्ट करून घ्यायची, ट्रेडमिल टेस्ट.
1: म्हणजे त्यातून आपल्याला कळून येतं.
0: हा म्हणजे हार्टची शंका आहे का नाही आपल्याला क्लिअर होऊन
1: क्लिअर होतं. डॉक्टर, आपण आधुनिक उपचार पद्धतींबद्दल बोलत होतो.
0: आधुनिक उपचार पद्धती या तिन्हीमध्ये ऍडव्हान्स झाले. मेडिसिन आधीपेक्षा आजच्या पेक्षा 10 वर्ष आधी जे होते त्यापेक्षा आजकाल फार नवीन ऍडव्हान्स चांगल्या प्रकारचे मेडिसिन आलेले आहेत. नंतर एंजिओप्लास्टीमध्ये लेझर नावाचा एक प्रकार आलेला आहे किंवा रोटॅब्लेशन नावाचा एक प्रकार आलेला आहे, ज्यामध्ये हार्टमध्ये खूप क्लॉट आहे, अॅक्यूट हार्ट अटॅक आहे, यंग पेशंट आहे, अशामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला स्टेंट न टाकता सुद्धा एंजिओप्लास्टी करता येते. लेझरद्वारे तो विथरून क्लॉट जो आहे तो विथरून टाकता येत असतो किंवा काढून घेता येत असतो, किंवा ड्रग कोटेड बलून आजकाल आलेले आहेत. आधी ड्रग कोटेड स्टेंट होते, आता ड्रग कोटेड बलून आलेले आहेत. तर ते केस टू केस डिपेंड करते, ते कार्डिओलॉजिस्टच ठरवत असतो की बाबा कोणत्या पेशंटमध्ये काय लागणार आहे. तर स्टेंटलेस आर्टरी होऊन जाते, म्हणजे नॉर्मलच आर्टरी राहील पूर्ण आयुष्यभरासाठी. आणि बायपासमध्ये सुद्धा नवीन प्रकार आले आहेत, जसं मिनिमली इन्वेझिव्ह, मोठे इन्सिजन देण्याची गरज पडत नाही, किंवा रोबोटिक प्रकार आलेले आहेत. तर अशा टाईपचे जे प्रकार आलेले आहेत हे नवीन नवीन ऍडव्हान्समेंट आहेत बेसिकली.
1: हा डॉक्टर, एक फोन घेऊ. हॅलो.
3: हॅलो.
1: हा
3: मॅडम, मी रीता कडू बोलत आहे.
1: हा बोला.
0: बोला.
3: हा मॅडम, माझ्या भावाचं वय आहे 40. तर डॉक्टरांनी त्यांची एंजिओग्राफी केली, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ब्लॉकेज सांगितले, तर मग एंजिओप्लास्टी करायला सांगितली आहे. तर एंजिओप्लास्टी करायच्या वेळेस किती स्टेंट टाकू शकतो कमीत कमी?
0: असं त्यामध्ये कॅल्क्युलेशन नसते, ब्लॉकेज कुठे आहेत, किती पर्सेंट आहेत, कोणत्या ब्लॉकेजमुळे जर आपण नाही केलं तर नियर फ्युचरमध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस किती आहेत, त्यावरनं डिपेंड केलं जाते की किती स्टेंट बसवायची आणि कोणत्या नसची एंजिओप्लास्टी करायची. मिनिमम आता आपण करतो तेव्हा एक स्टेंट तर मोस्टली लागतच असतो. एखादा जर मोठ्या आर्टरीमध्ये क्रिटिकल ब्लॉक आहे ज्याच्यामुळे नाही केलं तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस आहेत, हा तर एक स्टेंट तर लागतच असतो. बाकी ऍडिशन काय लागणार नाही लागणार ते बाकी किती ब्लॉकेजेस आहेत
1: ते वेळेवर ठरवतात.
0: असं त्यामध्ये काही मिनिमम किंवा मॅक्झिममची लिमिट नसते. युजली इन जनरल असं असते की ज्या पेशंटमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त स्टेंट लागत असतील तर आपण एक ऑप्शन बायपास म्हणून सुद्धा कन्सिडर करत असतो स्ट्रॉंगली, आणि मग त्या दोन्हीचे बेनिफिट किंवा नुकसान काय त्यानुसार मग डिसिजन देत असतो पेशंटला की काय बेस्ट पॉसिबल आहे पेशंटसाठी ऑप्शन.
1: अच्छा, म्हणजे तुम्ही जे काही आहे ते आपण टेबल घेतल्यावर घेतल्यानंतर मग आपण एंजिओग्राफी करताना ठरवता येतं एंजिओप्लास्टी.
0: एंजिओग्राफी झाल्यानंतर आपण त्यावर त्याचं हे करत असतो, म्हणजे त्याच्यावर स्टडी करत असतो आणि त्यावरनं डिसिजन घेतो की याच्यासाठी एंजिओप्लास्टी, एंजिओप्लास्टीसाठी किती स्टेंट लागतील, आणि जर जास्त स्टेंट लागत असतील 4 किंवा त्यापेक्षा जास्त तर त्यासाठी बायपासचा जो ऑप्शन आहे तो सुद्धा आपण विचार करत असतो.
1: अच्छा.
0: हा, आणि त्यामध्ये जे दोन्ही पैकी जे बेस्ट आहे मग तोच आपण ऍडवाइस करत असतो पेशंटला. एक

0: बेस्ट ऑप्शन जो असतो, जो आता सुद्धा चांगला राहील, रिस्क सुद्धा पेशंटला कमी राहील आणि पुढचे कमी किमान 1 ते 2 दशक तो व्यवस्थित चालायला पाहिजे, काही प्रॉब्लेम न होता.
1: डॉक्टर, तुम्ही कशी बलून थेरपी, म्हणजे जे बलून थेरपी बद्दल बोलले तर ते काय आहे?
0: एक ड्रग कोटेड बलून नावाचा जो प्रकार असतो, म्हणजे आधी कसे सिम्पल बलून आहे, सेमी कम्प्लायंट, नॉन कम्प्लायंट बलून, जे आतमध्ये आपण ब्लॉकेजच्या ठिकाणी ठेवायचो, त्यांना फुगवायचो, तो ब्लॉकेज दबून जायचा आर्टरीच्या वॉलमध्ये, नंतर त्यामध्ये स्टेंट बसवायचो. पण आजकाल बलून असे आलेले आहेत की त्याच्यामध्ये मेडिसिन असते. मेडिसिन कोणते असतात की नंतर जे आपण ब्लॉकेज बलूनने ओपन करून टाकतो, परत रिब्लॉकेज होऊ नये म्हणून त्या आर्टरीच्या वॉलमध्ये काही मेडिसिन झिरप जवळपास, हा, त्या बलूनद्वारे झिरपते त्या वॉलमध्ये,
1: ऑब्झॉर्ब करून घेते.
0: ऑलमोस्ट 1 मिनिट पर्यंत आपण तो बलून नाही का त्या ब्लॉकेज मध्ये ठेवत असतो, ते पूर्ण मेडिसिन त्यामध्ये आर्टरीच्या वॉलमध्ये ऑब्झॉर्ब होईपर्यंत, आणि नंतर बलून वगैरे सर्व काढून घेत असतो, त्यामध्ये काही स्टेंट वगैरे नसतो, तर तो परत रिब्लॉकेज होऊ देत नाही.
1: अच्छा, ती पण उपचार पद्धती छान आहे. एक फोन घेऊया. हॅलो.
2: हॅलो सर.
1: हा,
2: मला सराशी बोलायचं
0: होतं. हा,
1: ऐकतात डॉक्टर, बोला. आपला प्रश्न विचारा.
2: माझं नाही का छातीत दुखत आहे कालपासनं, पण ती खालच्या बाजूनी आहे आणि खूप त्रास होत आहे मला.
0: तुमचं वय किती आहे?
2: एवढी माझं आहे 56.
0: आणि डायबिटीज बीपी वगैरे काही आहे का तुम्हाला?
2: माझ्या
0: तर जो तुम्हाला छातीच्या खालच्या बाजूला दुखत आहे, तुम्हाला बीपी डायबिटीज आहे, वय 56 आहे, त्यामुळे हार्टशी रिलेटेड काय आहे का नाहीये ते आपण शंका निरसन करून घ्यायला पाहिजे.
2: एंजिओग्राफी झालेली आहे.
0: काय आहे एंजिओग्राफी मध्ये?
2: नॉर्मल निघाल.
0: आणि केव्हा झालेली एंजिओग्राफी?
2: झाली 23 मध्ये.
0: तर मला वाटते तुम्हाला खूप जास्त काही काळजी करण्याची गरज नाही आहे. एक ॲस्प्रिन नावाची टॅबलेट असते 75 mg, तर ती टॅबलेट रेग्युलर कंटिन्यू ठेवायला पाहिजे.
2: ती चालू आहे सर माझी, ऍसिडिटीची गोळी पेट्रोसिल चालू आहे माझी वाली.
0: तर जर एंजिओग्राफी नॉर्मल आहे आणि ही मेडिसिन चालू आहे, तर मला नाही वाटत तुम्हाला काही हार्ट अटॅक इन नियर फ्युचर मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत.
2: खूपच त्रास होत आहे. आपण जर असं टाईट राहिलं ना तर खूपच त्रास होते.
0: मस्क्युलर पेन किंवा ऍसिडिटी असेल.
2: हा,
0: सध्या तरी वाटत नाहीये, पण तुम्ही मेडिसिन व्यवस्थित चालू ठेवा आणि डॉक्टरांकडे चेकअप करत राहा.
1: आपल्या आपल्या डॉक्टरांकडे दाखवून तुम्ही त्याचं निदान करून घेऊ शकता.
0: बरोबर.
1: हॅलो. बहुतेक यांचा संपर्क तुटलेला आहे. डॉक्टर, आपण आधी बोलत होतो की बा आधुनिक उपचार पद्धती, त्याच्यात आजकाल रोबोट पण द्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात, तर त्या कशा काय?
0: रोबोट कडनं शस्त्रक्रिया केली ना जात नाही, रोबोट वाया रोबोट ना. आपण शेवटी जो हात असतो तो सर्जनचा असतो, रोबोटला चालवणारा हात, तो बेसिकली प्रिसिजन साठी असतो की 1.1 mm सुद्धा इकडे तिकडे काही होऊ नये सेफ्टीसाठी असतं. तर ती आता सध्या नवीन टेक्निक आलेली आहे आणि त्यावर आणखी ऍडव्हान्समेंट होणे मला वाटते आणखी बरेच टाइम, तो जो नॉर्मल रुटीन प्रॅक्टिसमध्ये त्याला येण्यासाठी आणखीन 1 decade लागेल.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे ते रुटीनमध्ये येईल. आणि दुसरी गोष्ट, ते खर्चिक सुद्धा आहे सध्या आजकाल.
1: अच्छा. त्यामुळे अजून तेवढं आपल्या याच्यात आलेलं नाहीये.
0: तर ते येण्यासाठी त्याची प्राइस कमी होणे, त्याला रुटीन प्रॅक्टिस मध्ये येणे, त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन थोडस सिम्पलर होऊन जायला पाहिजे. ते त्यासाठी किमान 8 ते 10 वर्ष लागतील असं मला. सध्या जे सिम्पल ब्लॉकेजेस आहेत ते त्याद्वारे क्लिअर केलं, पण जर कॉम्प्लिकेटेड किचकट प्रॉब्लेम आहे
1: तर मग सर्जनला,
0: कारण सर्जनला सर्जिकल फील्ड जर एवढा चांगला दिसत असेल तरच तो चांगल्या प्रकारे ऑपरेट करू शकतो.
1: बरोबर आहे.
0: विजन.
1: एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
3: हॅलो.
1: हा,
3: मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
3: नमस्कार.
0: मला
3: माझा प्रश्न, मी अजय बोलतोय. माझं 61 एज आहे.
0: 61.
3: आणि मला प्रॉब्लेम असा आहे की मला शुगर आणि हायपरटेन्शन आहे सर असं बोलले. ठीक
0: आहे.
3: तर ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की मला तर मी सकाळी रेग्युलर वॉक करतो, सायंकाळी सॉरी गार्डनमध्ये, आणि वॉक करण्याच्या अगोदर मी थोडं पायी चालतो, म्हणजे हे धावतो एक राऊंड आणि नंतर वॉक करतो परत धावतो. या संदर्भात मला सरळ विचार होता की हे योग्य आहे का? आणि धावल्यानंतर मला असा थोडा धाप लागतो हलका, अरे मग ते निघण्याकरता अर्धा पाऊल तास असतो. हलका हलका धावतो मी.
0: हा, हलका हलका मीडियम स्वरूपामध्ये धावणं हे काही हानिकारक नाहीये, मला वाटते तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण तुमचं वय, बीपी आणि शुगर हे बघता एक ट्रेडमिल टेस्ट नावाची टेस्ट करून घ्यायची. म्हणजे ट्रेडमिल टेस्ट म्हणजे तुम्हाला आम्ही ट्रेडमिलवर फास्ट चालवत असतो.

0: जवळपास 9 ते 10 मिनिटं त्यावेळेस ईसीजी रेकॉर्ड होत असतो तुमचा, तर त्यावेळेस धावताना.
1: हॅलो, मी तुला इंटरप्ट करतो. ऍक्च्युली नागपूरच्या सिनियर डॉक्टर ज्या त्यांनी मला फार आधी सांगितलं होतं की तुमचं ईसीजी खूप खराब निघतो पण तुमचं हार्ट चांगलं नाही असं नाही आहे म्हणे. लोकांचे हार्ट खराब असतात पण ईसीजी चांगला निघतो. तुमचा ईसीजी खराब येतो, तुम्ही कोणत्याही डॉक्टर दाखवायला तुम्हाला तो हेच म्हणाल की अटॅक आला का, पण तसं काही नाही म्हणे. तर तुम्ही प्रत्येक डॉक्टरला सांगायचं की ईसीजी माझा खराब येतो पहिले, कारण माझं बालपणीपासून तो ईसीजी तसा आहे.
0: मला वाटतं एलबीबीबी नावाचा काही प्रकार असेल.
1: कोणते? हॅलो,
0: एलबीबीबी म्हणत असतात त्याला, लेफ्ट बंडल.
1: हा. ट्रीटमेंट मी दोन्ही तिन्ही वेळा केलेला आहे, व्यवस्थित माझा ट्रीटमेंट चालतो पुढं. मी त्याची सवयच आहे मला, रेग्युलर वॉक आणि धावतो मी हलक, फक्त एकच राऊंड करतो, नंतर राऊंड झाल्यानंतर दुसरा राऊंड करतो बस. तर मला फक्त भीती अशी असते की बा डॉक्टर असं काही म्हणजे हार्ट एंजिओग्राफी न करता तर आपल्याला काही असं करतं म्हणजे आपल्याला जाणं.
0: मला वाटतं अशा टाईपच्या ज्या पेशंट साठी सर्वात आयडियल टेस्ट आहे सीटी एंजिओग्राफी. सीटी एंजिओग्राफी करून घ्यायला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला काही आतमध्ये दडलेले ब्लॉकेज आहे का नाही क्लिअर होऊन जाईल, म्हणजे ते सेफ्टी होऊन जाईल की हा जर काही ब्लॉकेजेस नाही आहे तर ते चालू किंवा बिंदास धावू शकतात, है ना. तर सीटी एंजिओग्राफी करून घ्यायला पाहिजे तुम्ही.
2: मला वाटतं यांचं समाधान झालं असेल. डॉक्टर, आपण याच्या जे बोलत होतो तर कधी कधी असं होतं की या श्रोत्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता हे व्यायाम करतात तर वर्षानुवर्ष करत असतील, पण काही काही वेळा असं होतं की कोणाला तरी शुगर निघते, बीपी निघते, मग अचानक ते व्यायाम सुरू करतात, वॉक सुरू करतात आणि मग म्हणजे किंवा नसतं पण हार्टचा काही त्रास नसताना करतात आणि मग लक्षात येतं अरे आपल्याला तर हार्टचा त्रास आहे. तर मग हे आधी वयानुसार डॉक्टरांशी कन्सल्ट करून मग सुरू करायला हवं.
0: आयडियली कन्सल्ट करूनच करायला पाहिजे, ऍटलिस्ट कमीत कमी एक इको आणि ट्रेडमिल टेस्ट हे दोन टेस्ट होऊन जायला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही वयाच्या 35 नंतर जर तुम्ही नव्याने ऍक्टिव्हिटी काही चालू करत आहात, धावणं किंवा जिम वगैरे करत असाल, तर एक इको आणि ट्रेडमिल टेस्ट एक बेसिक्स फार अर्ध्या एक तासामध्ये होऊन जातात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये. तर मला वाटतं ते करून घ्यायला पाहिजे, म्हणजे कसं एक सेफ्टी सर्वात बेस्ट प्रायोरिटी. जसं आपण गाडीमध्ये बसल्यानंतर आपण चेक करतो ना की बाबा ब्रेक लागलेला आहे का, हे आहे का, सीट बेल्ट लावतो, हे करतो आपण. असं नाही की बसल्याबरोबर ऍक्सिलरेटर दाबला आणि मागे पुढे कोण आहे हे चेक करत असतो ना. सेम तेच हे आहे की बाबा आपण हे काही एक्झर्शनल ऍक्टिव्हिटी चालू करत आहोत त्याच्या आधी आपण सर्व व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्या. जर समजा बाय चान्स काही व्यवस्थित नाही आहे त्यामध्ये आणि तुम्ही ऍक्टिव्हिटी चालू केली तर ऍक्सिडेंट होणार.
2: बरोबर आहे. तर आपण हे सगळं जाणून घेणं खूप गरजेचं असतं की आपल्या शरीरामध्ये नक्कीच काय होत आहे आधी डॉक्टरांकडनं तपासून घेतलं पाहिजे. तर डॉक्टर, आता वेळ पण आपली संपत आली आहे, तर आपल्या श्रोत्यांना आपण कुठल्या उपचार पद्धती याबद्दल बोललो पण जीवनशैलीनुसार आपण काय करायला हवं थोडक्यात आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: थोडक्यात सांगायचं म्हणले म्हणजे आपलं मन शांत ठेवायचं आणि शरीर गतिमान ठेवायचं. आपण उलट करत असतो, मन गतिमान ठेवतो आणि शरीर एकाच जागी ठेवतो, असं नाही करायला पाहिजे. त्याच्या विपरीत करायला पाहिजे तर सर्व काही व्यवस्थित राहील.
2: हो ना, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला
0: तो सारांश आहे.
2: हा, म्हणजे सतत व्यायाम करणं, त्याच्यानंतर शरीराच्या ज्या काही आपल्या चाचण्या अशा वयानुसार, जसं आपण म्हणतो की दरवर्षी वाढदिवसाला मी काही नवीन कपडे घेईन, त्यापेक्षा दरवर्षी आपण नक्कीच सगळ्या टेस्ट करून घ्यायला हव्या आणि आपला व्यायाम नियमित करायला हवं.
0: वर्षात ना एक दिवस तरी आपले रेग्युलर टेस्ट करत राहायला,
2: टेस्ट करायला हव्या, तर आपण नक्कीच आपलं आयुष्य चांगलं ठेवू शकतो. आपण डॉक्टर आलात आणि आम्हाला आमच्या श्रोत्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला छान माहिती सुद्धा सांगितली आधुनिक उपचार पद्धतींबद्दल सुद्धा छान, तसंच पल्पटेशन वगैरे सगळ्याबद्दल खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर श्रोतेहो, हा होता कॉफी विथ कार्डिओ धंतोली नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. तज्ज्ञ होते डॉक्टर सूर्यप्रकाश असावा आणि कार्यक्रमाचे प्रायोजक होते कार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपूर. आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं नंदकिशोर पोकळे आणि मोहन हेडाव यांचं, निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्त्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी भावना लोखंडे डॉक्टर सूर्यप्रकाश असावा यांच्यासह आपला इथेच निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणी नागपूर आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला. नहीं देख पाते.
3: तो उन्होंने कहा मैं यहाँ बैठता हूँ, तुम जाकर देख कर आओ। तो इस तरह से जब आपका नाम इतना बड़ा हो जाता है तो लोग जिस तरह से प्यार करते हैं वो अच्छा तो बहुत लगता है, हालांकि वो उस प्यार के लिए ही सब कलाकार काम करते हैं, लेकिन इस तरह से कभी कभी उसका एक नेगेटिव या बुरा असर पड़ता है कि

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका ग्रामीण मिशन VBG रामजी अधिनियम 2025 यशस्वीपणे लागू झाल्याबद्दल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आनंद व्यक्त केलाय. त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मोहिमेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांच्या सहाय्याला मंजुरी देऊन निधी वितरित केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांची उद्या संध्याकाळी 7 मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. खासदारांनंतर आमदार फुटीची चर्चा सुरू असताना आगामी रणनीती, पावसाळी अधिवेशन आणि पक्ष संघटनेबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोल E20 हे भारताच्या ऊर्जा धोरणाचा महत्वाचा आधारस्तंभ असल्याचं सांगत त्याविषयी सोशल मीडियावर होत असलेल्या नकारात्मक दाव्यांचं खंडन केलंय. E20 मुळे वाहनांना नुकसान, मायलेजमध्ये मोठी घट किंवा विमा आणि वॉरंटीवर परिणाम होत नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. तसंच या योजनेमुळे कच्च्या तेलाची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत, कार्बन उत्सर्जनात घट आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा करण्यात आलाय. यंदा आषाढी वारीमध्ये पहिल्यांदाच एअर अँब्युलन्सची विशेष सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली. काल पंढरपूर इथं उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना गरज भासल्यास गुणवत्तापूर्ण उपचार वेळेत मिळावे यादृष्टीनं संपूर्ण आरोग्य यंत्रणा 24 तास सतर्क ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले. ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फिफा विश्वचषक 2026 उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेकडून ब्राझीलचा 2-1 असा पराभव झाल्यानंतर त्यानं हा निर्णय घेतला. ब्राझीलसाठी 130 सामन्यात 80 गोल करत तो देशाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. विदर्भात नागपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार
0: श्रोताओ, मधुमालती कार्यक्रम के लिए कीजिए कुछ पलों का इंतजार.

0: FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात अतिवृष्टीची स्थिती पाहता विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. तत्पूर्वी मुंबईत पहिल्याच पावसात अनेक भागात पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मुंबईतील पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगानं वाहण्याचा अंदाज असल्यानं नागरिकांनी अनावश्यक प्रवास आणि पर्यटन टाळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा कार्यरत असून परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात मुंबई ठाणे पालघर आणि संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे पुढील आदेशापर्यंत दोन्ही शहरांदरम्यानची एसटी बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. उर्से टोलनाका परिसरात अडकलेल्या 4 एसटी बसेस सुरक्षितपणे पुण्याकडे परत पाठवण्यात आल्या असून प्रवाशांनी सहकार्य करण्याचं आवाहन एसटी प्रशासनानं केलंय. मुसळधार पाऊस आणि घाट विभागातील दरडी कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासनानं काही गाड्या रद्द काहींच्या मार्गात बदल केला असून काही गाड्यांचा प्रारंभ आणि समाप्ती स्थानात बदल करण्यात आलाय. भारतीय मजदूर संघाच्या 19 सदस्यीय शिष्टमंडळानं केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांची भेट घेऊन शासकीय कर्मचारी निवृत्तीवेतनधारक आणि प्रशासकीय सुधारणांबाबत चर्चा केली. यावेळी माजी आयोग निर्माणातील सुमारे 65,000 कर्मचाऱ्यांना नियमित शासकीय सेवेत पुनर्नियुक्त करण्याच्या निर्णयाचं शिष्टमंडळानं स्वागत करत सरकारचे आभार मानले. नागपुरात झालेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रा 2026 समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गो आधारित अर्थव्यवस्था ही शेतकरी समृद्धीचा प्रभावी मार्ग असल्याचं सांगितलं आहे. देशी गोवंश संवर्धन नैसर्गिक शेती आणि गोशाळांना संशोधन आणि उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या गो 10 ब्रँडचंही लोकार्पण करण्यात आलं. मुंबईतील ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एशियाटिक टुमॉरो पॅनलनं सर्व प्रमुख पदांवर विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ सहस्त्रबुद्धे यांनी कुमार केतकर यांचा पराभव केला. दरम्यान सुमारे 2,530 पात्र मतदारांपैकी केवळ 506 सदस्यांनी मतदान केल्यानं कमी मतदानाचीही चर्चा रंगली. वर्धा इथं एनसीसीच्या संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरादरम्यान विहिरीत सुमारे 18 तास अडकलेल्या एका स्थानिक नागरिकाची क्रमांक 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या एनसीसी नागपूरच्या पथकानं यशस्वी सुटका केली. बचाव मोहिमेनंतर संबंधित व्यक्तीला प्रथमोपचार देण्यात आला असून या धाडसी कार्याबद्दल पथकाचं कौतुक करण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

0: This is Akashvani, the news read by Abhishek Mukhopadhyay.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्यात येत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. विदर्भ साहित्य संघातर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठवण्याचं आवाहन. स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी 8 जुलै रोजी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात महावितरणतर्फे ग्राहक मेळाव्यांचं आयोजन. आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. मुंबईत पावसाची परिस्थिती पाहता विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. तत्पूर्वी मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गिळलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन द्यावं अशी मागणी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. दरम्यान मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत पावलेल्या 6 जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. राज्यात उद्भवलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पूर्णपणे सतर्क राहण्याचं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीनं मदत मिळावी यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे असं त्यांनी सांगितलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या भ्रमणध्वनीवर किंवा 0222220279 आणि 0222279 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर जलद गतीनं मदत कार्य राबवण्यासाठी आणि परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. यांचा मुख्य संपर्क क्रमांक 1077 असा आहे. दरम्यान इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या नदीवर 4 पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन फडणवीस यांनी केलंय. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमीच दुर्लक्षित होती, मात्र सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. सहकार मंत्रालयाच्या 5वा स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले.
2: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक इन 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में

0: पिरवणे का काम हमने किया है।
1: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वन तसंच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन शहा यांनी केलं। या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं। त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकार समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करारही करण्यात आला। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टणकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं। ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीनं या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला। नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे। विदर्भ साहित्य संघानं 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीत प्रकाशित झालेल्या ग्रंथांसाठी वाङ्मय पुरस्काराकरता प्रवेशिका मागवली आहे। कादंबरी, कविता, कथा, समीक्षा, नाट्य, आत्मचरित्र, बालसाहित्य

0: आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करारही करण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टणकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीनं या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. विदर्भ साहित्य संघानं 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीत प्रकाशित झालेल्या ग्रंथांसाठी वाङ्मय पुरस्काराकरता प्रवेशिका मागवली आहे. कादंबरी, कविता, कथा, समीक्षा, नाट्य, आत्मचरित्र, बालसाहित्य, अनुवाद, कृषी साहित्य, दलित साहित्य आदी प्रकारातील ग्रंथांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वैदर्भीय पुरस्कारांचं स्वरूप 11,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, तर राज्यस्तरीय पुरस्कारांचं स्वरूप 25,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं आहे. लेखक किंवा प्रकाशकांनी ग्रंथांच्या 2 प्रती, परिचय आणि पासपोर्ट फोटोसह 31 ऑगस्टपर्यंत विदर्भ साहित्य संघ सीताबर्डी नागपूर इथं पाठवाव्या असं आवाहन करण्यात आलंय. या पुरस्कारांचं वितरण विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनी 14 जानेवारी 2027 रोजी करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात VNIT नागपूर इथं शाश्वत ऊर्जा आणि भविष्यातील इलेक्ट्रिक वाहतूक सेफेट 2026 या विषयावर 8 ते 11 जुलै दरम्यान 4 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. परिषदेचं उद्घाटन 9 जुलै रोजी संध्याकाळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रेमलाल पटेल यांनी दिली. या परिषदेसाठी जगभरातून 1,800 अधिक संशोधन पत्रं प्राप्त झाली असून त्यापैकी 520 संशोधन पत्रांचं सादरीकरण होणार आहे. स्मार्ट ग्रीड्स, अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहतूक, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा साठवण तंत्रज्ञान आणि पॉवर सिस्टम्स स्थिरता आदी या विषयांवर परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि ग्राहकांच्या तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे 8 जुलै रोजी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सर्व उपविभागांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत ग्राहक मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासह वीज बिल आणि मीटर संदर्भातील तक्रारींचं जागेवरच निराकरण करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती घेण्यासाठी ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहावं असं आवाहन महावितरणनं केलं आहे. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली. यासोबतच डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते आहे. अमरावती जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामांना गती द्यावी असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचं पुनर्सर्वेक्षण करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अर्थात पॉश कायद्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 189 शासकीय आणि 652 खासगी आस्थापनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयामार्फत 15 जूनपासून ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून गेल्या शुक्रवारपर्यंत 50 आस्थापनांची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा इथं देखील जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. क्रीडा भारती सायकलिंग ग्रुपतर्फे सलग 4थ्या वर्षी आयोजित पंढरपूर सायकलवारी उत्साहात पंढरपूरकडे रवाना झाली. यवतमाळमधील शिवतीर्थ इथून निघालेल्या या सायकलवारीचं नागरिकांनी विठ्ठल नामाच्या गजरात स्वागत केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. विदर्भ साहित्य संघातर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठवण्याचं आवाहन. स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी 8 जुलै रोजी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात महावितरणतर्फे ग्राहक मेळाव्यांचं आयोजन. आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम सांज धारा. कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. सुरुवातीला ऐकूया बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नटरंग या चित्रपटातील गीत. गुरु ठाकूर यांची गीतरचना असून संगीतकार आहेत अजय अतुल

ज्यामध्ये नृत्य, संगीत आणि अभिनयाचा सुंदर संगम पाहायला मिळतो. लावण्य म्हणजेच सौंदर्य, या शब्दामधूनच लावणीचा उगम झाला. कार्यक्रमात पुढचं गीत सुशीला या चित्रपटातील हे गीत उषा चौहान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम कदम.

आपल्या भारत देशात प्रत्येक राज्याच्या लोककलेला विशेष मान आहे. प्रत्येक राज्य आपल्या कलेसाठी ओळखल्या जाते आणि या लोककलेला जपण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. अशीच महाराष्ट्राची प्रसिद्ध अशी ही लोककला म्हणजे लावणी शतकानुशतके महाराष्ट्रात होत आलेली आहे. कार्यक्रमात यानंतरचं गीत नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील हे गीत असून उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकूया. संगीतकार आहेत जितेंद्र कुलकर्णी.

श्रोते हो, लावणीमध्ये काल परत्वे अनेक बदल होत गेले. लावणीची बदलती रूपे आणि स्थळ, काळ तसेच लोकसमूह यांच्या अपेक्षेने लावणीचे सिद्ध झालेले प्रकार आणि स्वरूप बदलत गेले. पूर्वी घरदार सोडून मोहिमांवर गेलेल्या सैनिकांसाठी मनोरंजन म्हणून, तसेच उत्सव, यात्रा, मनोरंजनपर कार्यक्रम इत्यादी ठिकाणी लावणीचा जन्म झालेला दिसून येतो. कार्यक्रमात पुढचं गीत मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतकार आहेत शांता शेळके आणि संगीतकार आहेत आनंद घन.

लावणी ही विविध प्रकारात विभागली गेलेली आहे. शाहिरी लावणी, बैठकीची लावणी आणि फडाची लावणी. प्रत्येक लावणीचं आपलं एक वैशिष्ट्य आहे आणि ही लावणी सादर करणाऱ्या नर्तिकी नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिने परिधान करतात. यात मुख्य वाद्य म्हणून ढोलकी, संबळ, तुंतुणे, ताशे आणि घुंगरू यांचा वापर केला जातो. पुढचं गीत सांगते ऐका या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार वसंत पवार.

0: दुकान में नया स्टॉक आना था पर पैसा अटका हुआ था, लेकिन मैं टेंशन फ्री था क्योंकि मेरे पास गोल्ड था और लायन लेंडर का सपोर्ट भी। लायन लेंडर ने मेरा बिजनेस बचा लिया।
1: लायन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं। फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प। गोल्ड लोन मतलब लायन लेंडर। For contact, call 709-0307-307. Visit us, Lakatganj, Nagpur.
2: अलीकडे आपण लावणीमध्ये शृंगारिक आणि इतर विविध गोष्टी पाहतो, परंतु लावणी यापुरतीच मर्यादित नाही. पौराणिक, आध्यात्मिक आणि इतर अनेक विषयांवरही लावणीची रचना झालेली दिसून येते. म्हणजेच काय, तर लावणी ही केवळ लोकमनोरंजनापुरती मर्यादित नसून त्यात शृंगार, अध्यात्म, सामाजिक वास्तवातले अनेक विषय हाताळले गेलेले आहेत असे आपल्याला दिसून येते. राम जोशी यांनी दुष्काळावर लावणी रचावी वा अनंत फंदींनी बदलत्या काळाविषयी खंत व्यक्त करावी, यावरून लावणीच्या विषयांचा आवाका किती मोठा आहे ह्याची कल्पना येते.

दाजीबा सारखा दीर दुनियेमध्ये नाही, गोऱ्या भावजाईची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होई

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान. लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना घुंगराच्या आणि ढोलकीच्या तालावर नाचवलं. तमाशाच्या फडापासून ते ऑर्केस्ट्राच्या स्टेजपर्यंत, शाळेतल्या गॅदरिंगपासून चित्रपटांपर्यंत, कुठेही लावणी सुरू झाली की मराठी रसिक वेडा झालाच म्हणून समजा. कार्यक्रमात पुढचं गीत बोट लावील तिथे गुदगुल्या या चित्रपटातील गीत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतकार आहेत राजेश मुजुमदार आणि संगीतकार राम लक्ष्मण.

श्रोते हो, गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आलेली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही

परदेशातही पोहोचली आहे. काळानुसार लावणीचं रूप बदलत गेलं, समृद्ध होत गेलं. अशी ही आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककला, तिचं संरक्षण आणि संवर्धन करणेही तितकंच गरजेचं आहे. कार्यक्रमात शेवटचं गीत चंद्रमुखी या चित्रपटातील गीत ऐकूया. श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गीतकार आहेत अजय अतुल आणि संगीतकार सुद्धा अजय अतुल.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच सांजधारा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी भाजपमधील बहुजन नेत्यांना ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचं जाहीर आव्हान दिलं आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गुडधे यांनी सांगितलं की देशभरात जनगणनेची प्रक्रिया सुरू असून पहिल्या टप्प्यात घरगणना केली जात आहे. मात्र या प्रक्रियेत इतर मागासवर्गीय समाजाची स्वतंत्र जातनिहाय नोंद करण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय नोंद न झाल्यास सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या तत्वांना धक्का बसेल, तसंच धोरण निर्मिती आणि विकास योजनांमध्ये ओबीसी समाजाचं योग्य प्रतिनिधित्व होणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भाजपमधील ओबीसी आणि बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी या विषयावर आपली भूमिका तातडीनं स्पष्ट करावी, तसंच केंद्र आणि राज्य सरकारकडे याबाबत जाहीर आक्षेप नोंदवावा, अशी मागणी गुडधे यांनी केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागानं मर्क्युरीयुक्त फ्लुरोसेंट ट्यूब आणि सीएफएल दिव्यांच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी देशातील पहिलं शास्त्रोक्त तंत्र विकसित केलं आहे. या प्रक्रियेमुळे खराब दिव्यांमधील मर्क्युरी सुरक्षितरित्या वेगळा करून पर्यावरण प्रदूषण रोखता येणार आहे. तसंच घरोघरी खराब दिवे सुरक्षितपणे संकलित करण्यासाठी विशेष लॅम्प कलेक्शन युनिटही विकसित करण्यात आलं आहे. पुढील 5 वर्षांमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था IIM ही फर्स्ट जनरेशन IIMच्या पंक्तीत आणण्याचा आपला पुढील 5 वर्षांसाठी निश्चय राहील, असं प्रतिपादन IIM नागपूरचे संचालक डॉ भीमराया मैत्री यांनी आज केलं. मैत्री यांना पुढील 5 वर्षांसाठी IIM नागपूरच्या संचालक पदाचा काळ वाढवून मिळाल्याबद्दल त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मौदा तालुक्यातल्या तारसा इथं श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित निःशुल्क महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0: मिळाला. या शिबिरात 1330 नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला असून 544 जणांना मोफत चष्मे, 248 जणांची आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यात आली, तर 236 रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रेशीम शेती आणि जैवसंसाधन व्यवस्थापन संशोधन केंद्रात रेशीम शेती, मधमाशी पालन आणि मशरूम उत्पादन विषयक कौशल्याधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी विशेष प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि उद्योजक बनू इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी हे अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी CSVR केंद्राशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण आज रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. हमारा अगला कार्यक्रम जयमाला मुंबई केंद्र से रिले करेंगे.

0: FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 26 जुलै या कालावधीत राज्यभर जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, कृषी मार्गदर्शन, युवा शिबिरं आणि अल्पसंख्याक सेवा संकल्प अशा विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाची जबाबदारी पालकमंत्री आणि संपर्कमंत्र्यांवर सोपवण्यात आली असून जिल्हानिहाय बैठका घेऊन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. डॉक्टर भीमराया मैत्री यांची नुकतीच IIM नागपूरच्या संचालकपदावर पुढील 5 वर्षांसाठी पुनर्नियुक्ती झाली आहे. आपल्या दुसऱ्या कार्यकाळात IIM नागपूरला जागतिक क्रमवारीत पहिल्या 100 बिझनेस स्कूलमध्ये आणायचं आहे असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. पुणे इथं IIM नागपूरचा भव्य परिसर पुढील 5 वर्षात उभा होईल. यासाठी राज्य शासनानं 70 एकर जागा केवळ 1 रुपया या नाममात्र दरानं लीजवर दिली आहे. यानंतर इतका मोठा दुसरा परिसर असलेलं IIM नागपूर हे देशातील एकमेव संस्थान असेल असं ते म्हणाले. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था VNIT नागपूर यांनी आपल्या इन्क्युबेशन सेंटर V3F संस्थेच्या परिसरात आयोजित समारंभात औपचारिक उद्घाटन केलं. हा उपक्रम VNIT अभियांत्रिकी उत्कृष्टता, संशोधन क्षमता, शैक्षणिक बळकटी आणि राष्ट्रीय वारसा यांच्या आधारावर अधिक सक्षम नवोपक्रम आणि स्टार्टअप परिसंस्था उभारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण संस्थात्मक पाऊल आहे. शाश्वत ऊर्जा आणि भविष्यातील विद्युत वाहतूक यावरील 6वी IEEE आंतरराष्ट्रीय परिषद ACFET 2026 आयोजन येत्या 8 ते 11 जुलै दरम्यान VNIT कॅम्पस नागपूर इथं करण्यात येत आहे. यात जगभरातील प्रमुख संशोधक, शिक्षक, उद्योगतज्ञ, धोरणकर्ते आणि विद्यार्थी सहभागी होतील. नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील 75 मैदानं आणि 75 उद्यानं विकसित करण्याचा निर्णय मनपानं घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 मैदानं आणि 2 उद्यानं अशी एकूण 6ही विधानसभा मतदारसंघात 12 मैदानं आणि 12 उद्यानं एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित विकसित करण्याचे निर्देश सत्ता पक्षनेते तथा विशेष समिती अध्यक्ष नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांनी दिले. शहरात राबवण्याच्या या अभिनव प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी नियुक्त समितीची बैठक आज डॉ पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यानं राज्याच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 2026-27 नागपूर जिल्ह्यासाठी 415 लाभार्थ्यांचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. ठीक 8:45 पर हिंदी समाचार दिल्ली केंद्र से रिले करेंगे.

श्रोताओं, इस प्यारे से गीत के साथ ही आज का बेला के फूल कार्यक्रम संपन्न होता है। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ऐकूया हवामानाचा अंदाज। गेल्या 24 तासात नागपूर तसेच लगतच्या क्षेत्रात कमाल तापमान 38.6 डिग्री सेल्सिअस नोंदविलं गेलं, जे सरासरीपेक्षा 0.2 डिग्री सेल्सिअसनी अधिक होतं। किमान तापमान 27 डिग्री सेल्सिअस नोंदविलं गेलं, जे सरासरीपेक्षा 0.9 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं। येत्या 24 तासात नागपूर तसेच लगतच्या क्षेत्रात आकाश ढगाळलेलं राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 39 आणि 27 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीची 11:30 आणि 20 सेकंद झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम आता संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभरात्री। जय हिंद।